टेस्ट लवली जो जलवो आ जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा तव्हांखे पाण खे ख़बर पइजी वेंदी आहे त वाई टेस्ट लवली क्रीम आहे रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां तयारु थियल जंहिंजे अंदरि 30 वाइटमिन शामिल अथव 30 वाइटमिन सम्झो था हुन सां गॾोगॾु सनस्क्रीन